कहत अलका उपाध्याय, दुख हरो, दारिद्र हरो, कष्ट हरो, रोग हरो, पीड़ा हरो, दर्द हरो, हे हरो, सबका भला करो, हे भोले, हे शिव शंकर, आपके सिवा

0: मुंबई म्युझिक ग्रुपच्या शेखर आणि शुभांगी यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं.
1: मैं भारती नयन कंथारे आज आपके सामने पंछी बनू उड़ती फिरू यह गाना पेश करने जा रही हूं.

कहत अलका उपाध्याय, दुख हरो, दारिद्र हरो, कष्ट हरो, रोग हरो, पीड़ा हरो, दर्द हरो, हे हरो, सबका भला करो, हे भोले, हे शिव शंकर, आपके सिवा